0: lots of fun, loads of mystery.
1: आए 5 अक्टूबर ऐं साईं मुंहिंजा असीं जंहिं समाज में रहूं था उन में हिकु हस्तीअ खे हर हंधि मान ऐं मर्तबो मिलंदो रहे थो उहा हस्ती आहे उस्तादु ऐं अहिड़ो इंसानु जेको कंहिंखे ॿ लफ़्ज़ बि सेखारे थो उहो उस्तादु आहे असीं जिन स्कूलनि मां पढ़ी निकिता आहियूं उन्हनि जे छतनि जे हेठां इल्मु अक़ुलु ऐं शौर उन ॾिनो ऐं उन ई हस्तीअ खे असीं उस्तादु चऊं था उन जी एतिरी इज़त ऐं एतराम करियूं था जेतिरी पंहिंजे पीउ माउ सां त सभिनि असां सां हिन वक़्तु वरी लाइन ते असांजो उस्तादु मौजूदु आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं क़ुर्बान अली जूणे जो जेको रिटायर प्रोफेसर आहे साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं अस्सलामु अलैकुम सर तव्हांखे प्रोग्राम रोशन सुबुह असांजे जी एफ एम 88 जे नेटवर्क तां तव्हांखे सां भली कार पिया चऊं साईं असां तव्हांखे इहा तव्हांजी ॻाल्हि कंदासीं त तव्हां प्राइमरी उस्ताद खां अंग्रेज़ी उस्ताद ताईं उन खां बाद में तव्हां प्रोफेसर लेक्चरार थियो रिटायर थियो त एॾो एॾी वॾी हिकिड़ी मंज़िल तव्हां 60 साल ताईं उस्ताद जी पेशे सां तव्हां रहियो उस्ताद जी अहमियत खे तव्हां कीअं पिया ॾिसो
2: पूरी दुनिया जे लाइ सिर्फ़ हिकु धरतीअ जे लाइ जेको आहे उस्ताद जो ज़िक्र न कयो पर हुन जेको आहे सॼी दुनिया जे लाइ जेको आहे ज़िक्र कयो दुआऊं घुरियूं ऐं अॻो जे इंसान खे जेको आहे सो पंहिंजे मुआशरनि में जेको आहे हिकिड़ी सुजागी पैदा करण जी कोशिश कई जंहिंजे लाइ साईं छा साईं जो बैत आहे त साईं मां सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद छो त जेको छा साईं जो सबक़ु हुयो उहो हिकिड़ो पैगंबरान वारो हिकिड़ो सबक़ु आहे जीअं पैगंबर पूरी दुनिया जे पाकिस्तान खे जेको आहे थो ऊंदाईअ मां चिहालत मां कढी कंहिं रोशनीअ जे दग ते जेको आहे सो सरशार कनि था अहिड़ीअ तरह उस्ताद बि जेको आहे सो दुनिया जे मुआशिरे जो हिकिड़ो आम फर्ज़ु आहे जंहिंजी जेको आहे दुनिया में वॾी अहमियत आहे पर असांजे मुआशिरनि में जेको आहे सो हिकिड़ा तफ़रीकी जेको आहे तबक़नि जे करे जेको आहे हुनखे घटि अहमियत ॾिनी थी वञे उस्ताद जी माना अस्तदन माना लफ़्ज़ निकितल आहे अस्तदन माना सेखारींदा को बि हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे कंहिं मुआशिरे जे कंहिं हिकिड़े हैसियत सां कंहिंखे सेखारे थो त उहो हिकिड़ो उस्ताद आहे जंहिंजी जेको आहे सो इज़त एतराम जेको आहे सो तमामु जेको आहे सो सभु तरीक़े लाइ जेको आहे कले एतराम हुअणु घुरिजे जीअं त उस्ताद जेको आहे पूरी दुनिया जे बचनि खे जेको आहे हिकिड़ो हिकिड़ो ज़ाती पी हूंदो आहे जेको आहे हिकिड़ो उन खां हटी करे जेको आहे सो हिकिड़ो रूहानी पीउ जी हैसियत जेको आहे अख़्तियार करे थो ही जेको आहे ऐं पराए बचनि खे बि जेको आहे सो पंहिंजो सम्झी करे दुनिया जे जेको आहे सो जहालत जे मुआशिरे जे जेको आहे सो अणवणंदड़ वाकियात खां दूरि रखी ऐं जेको आहे सही राह ते अचण जी जेको आहे सो उन्हनि जी कोशिश करे थो ऐं उन्हनि खे सुजाॻीअ जो रस्तो ॾेखारे थो ऐं पंहिंजा जो जेको आहे किरदारु अदा करे थो ऐं उनजे करे जेको आहे इंसान जी जेको आहे सो हिकिड़ी इख़लाह थिए थी उस्ताद जे जेको आहे सो हैसियत सां छो त थोरो वक़्तु जेको आहे उस्ताद जे जेको आहे सो हिकिड़ो ॿार जेको आहे शागिर्द जेको आहे सो वक़्तु अची पाण वटि जेको आहे सो रहे थो ऐं उते जेको आहे उनखे दुनिया ने जेको आहे सो सेखार कलाक सेखारी थी वञे दुनिया जी तालीम मुआशिरे जे भलाई जे लाइ सबक सेखारिया था ॾियनि छो त उनखे थोरो वक़्तु मिले थो उन खां अलावा ज्यादा टाइम जेको आहे पीउ माउ जे घर में उनखे मिले थो तंहिं हूंदे बि इंसान में मुआशिरे में जेको आहे उस्ताद जी एतिरी अहमियत आहे जो पीउ माउ जेके ॿिए नंबर ते जेको आहे सो माना उस्ताद खे पीउ माउ सॾियो थो वञे ऐं उनखे जेको आहे सो माना अहमियत ॾिनी थी वञे अॼु जो 5 अक्टूबर जेको आहे सो आलमी ॾींहुं आहे उस्तादनि जो त मुंहिंजो इहो सबक़ु आहे अॼोके माशरनि में जेको आहे सो ॿार जेको आहे सो तमामु दूरी अख़्तियार कंदो थो वञे हिकिड़े अक्सरियत जे हिसाब सां न जेके बाक़ी हिकिड़ी सुजाॻीअ जो हथियार कंदा रस्तो या पीवा जे चवण में आहिनि, पोइ हिकिड़ी सीधी ॻाल्हि ते हिकिड़ो वठी रस्तो गस्तो ऐं अॻिते वधण जी कोशिशि कनि था। बाक़ी तकरीबन मुआशिरे में जेको आहे गैर इस्लाही जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि में मुआशिरे में जेको आहे पीउ माउ जो घटि तवजो ऐं उस्ताद जी जेको आहे सो माना थोरी घटि अवेयरनेस जे करे जेको आहे सो माना ॿार जेको आहे भटकी थो वञे। उन्हनि खे मोटिवेट करण जे लाइ जेको आहे सो तमामु बहितर आहे त उस्ताद जेको आहे सो उन्हनि खे इख़लाकियात सेखारे वञनि, मुआशिरे जे बुराइनि खां दूर रखी तालीम जी अहमियत खे ज़ोर ॾियनि त पंहिंजा मुआशिरा क़ौम जो जेको आहे मुस्तक़बिल आईंदो जेको आहे सो बिल्कुलु बहितरीन जेको आहे नमूने सां वधी रखे ऐं पंहिंजी धरती ॿोली ऐं सकाफ़त सां जेको आहे सो हिकिड़ो प्यार रखनि, दुनिया जे इल्मनि में जेको आहे पाण खे जेको आहे हिकिड़ो मुक़ाबले जे लाइ सरगरम जेको आहे सो फर्द में शुमार कनि, तारीख़ हवालनि सां तारीख़ी जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे पढ़नि, पंहिंजी धरतीअ जे सूरमनि खे जेको आहे सो सम्झनि त उन्हनि छा कयो उन्हनि छा न कयो, उहे कहिड़े हैसियत सां वधिया कहिड़े हैसियत सां घटिजी विया, उन्हनि मां सबक सिखणु घुरिजे दुनिया जे माशरनि मां सभिनी इल्मनि मां जेको आहे सो सबक हासिल करे अॻिते वधण जी कोशिश कई वञे त हिकिड़ी जेको आहे सो बहितरीन माशरो पैदा थी सघे थो ऐं उस्ताद जेको आहे सो पंहिंजी अहमियत जेको आहे विञाणे जे बजाए जेको आहे सो ॿारनि खे पंहिंजो सम्झी करे ऐं जेको आहे दुनिया जे लेवल ते आमादा करे त हीउ जेको माशिरो असांजो गैर सरगर्मियुनि जे करे जेको आहे सो पोइते वञे थो ऐं हिन जी इस्लाह कमु घुरिजे ऐं असांजे जेको आहे सो नक्शे कदम ते हली करे अॻिते तव्हां जेको आहे वधण जी कोशिशि कामयाबी जेको आहे तव्हांखे नसीब थियनि।
1: वॾी महिरबानी सर, लख गुरब तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, अलाह साईं अव्हांखे ख़ुशि कंदो, अलाह साईं अव्हांखे वॾी जमार ॾींदो, तव्हां बहैसियत उस्ताद, अलाह साईं अव्हांखे ख़ुशि कंदो हिन 5 अक्टूबर उस्ताद जे आलमी ॾींहं हवाले सां।
2: महिरबानी तव्हांजी, मां पंहिंजे शहर सां, मुंहिंजो शहर आहे,
1: हिन
2: सां सीने में सूर समाए ईंदासीं, प्यार रहे हुजे प्यारनि में त प्रीत निभाए वेंदासीं, पर कुर्ब रहे हुजे क्लब में त कुर्ब रहे हुजे क्लब में त हीअं के पुॼाए वेंदासीं। महिरबानी तव्हांजी,
1: वॾी महिरबानी, वॾी महिरबानी साईं जा। साईं असांजो उस्ताद प्राइमरी उस्ताद खां वठी GST खां वठी SST खां वठी लेक्चर ताईं ऐं लेक्चरर खां वठी प्रोफेसर ताईं साईं जन पंहिंजो 60 साल जूं ख़िदमतूं ॾिनियूं, पंहिंजी तालीम खे साईं जन उस्ताद ऐं उस्ताद जी हैसियत में जेको पैगाम ॾिनो तमामु बहितर, साईं क़ुर्बान अली जुणे जो साईं जन जी वॾी महिरबानी, लख क़ुर्ब ऐं समिन अव्हांखे हिन वक़्तु असां हिकिड़ो ख़ूबसूरत नगमो ॿुधाईंदासीं, अव्हांजी नाम पिया कयूं।

0: मिलंदो आहे त तव्हां कीअं ख़ुशी महसूस कंदा आहियो?
1: सर यकीन कयो, जॾहिं कोई शागिर्द अची पहिरें पई मिलंदो आहे किथे बि, उहो असांखे सुञाण में ई न ईंदो आहे त बाबा केरु आहे। चवंदो आहे सर मां तव्हांजो शागिर्द आहियां,
0: जी जी
1: सर तव्हां मूंखे पढ़ायो आहे, मां हिन वक़्तु सफ़ल इंजीनियर आहियां, मां सर सेलिब्रेशन में कमु थो कयां। को चवंदो आहे सर मां लेक्चर थी वियो आहियां, कोई चवंदो आहे सर मां स्कॉलरशिप करे मोटी आयो आहियां, आई टी में टीचर आहियां। यकीन

ॾिसी थी तव्हां वेही डी स्किन ब्यूटी क्रीम लॻायो, छॾियो दुनिया जी ॻाल्हियुनि खे, छॾियो दुनिया जी माण्हुनि खे, डी स्किन ब्यूटी क्रीम लॻायो ऐं सफ़ा सोणा सोणा थी वञो। डी स्किन ब्यूटी क्रीम जो इहो कमाल आहे त तव्हांजी स्किन कहिड़ी बि तरह जी आहे, चाहे तव्हांजी स्किन ते घणा एक्नी अची विया आहिनि या घणो कोई अहिड़ो प्रॉब्लम आहे जेको तव्हां हमेशह खां फेस कंदा अचो पिया, छो त कुझु माण्हुनि जी वरी स्किन ईअं हूंदी आहे जेकी वीचारा सालनि खां हुन स्किन खे फेस कंदा ईंदा आहिनि, इलाही डॉक्टर्स खे ॾेखारियो आहे, इलाही प्रोडक्ट लॻाइनि पर को बि फ़ाइदो न मिलंदो आहे हुननि खे। पर अगरि तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो यूज़ करे ॾिसंदा त हिन जेको फार्मूलो आहे न एतिरो ज़बरदस्त आहे, मेडिकेटेड फार्मूलो आहे, त तव्हांखे इहा टेंशन बि न करणु घुरिजे। त बाबा असां लॻाईंदासीं त किथे स्किन न ख़राब थी वञे, बिल्कुलु स्किन ख़राब न थींदी, उल्टो तव्हांजी स्किन ते जेको आहे न भलो इफ़ेक्ट अची वेंदो, तव्हांजी स्किन सोणी थी वेंदी ऐं तव्हां सफ़ा ग्लो करणु लॻंदा। सुमरदास रात ख़वातीन तव्हां सभु लॻाए सघो था, हर स्किन जे लाइ आहे।